0: Surin ke saath, only on Mirchi. It's hot. Number 12.
1: वैसे तो जमाने भर की